होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पद प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे. देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत अशा काळात बांदा गावातले मानसोपचार तज्ज्ञ डॉ रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण

0: झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले, म्हणूनच गवळी टेंब इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला, त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना। FM Gold, खरा सोना।
1: श्रोतेहो नमस्कार। 101 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू होतोय मनस्पर्शी। मनस्पर्शीमध्ये मी असणार आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण आदिती काळे आणि मनस्पर्शीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, नेहमीप्रमाणे आपण आजही एका छान आणि महत्त्वाच्या आणि अतिशय हृदय अशा विषयावर बोलणारच आहोत, पण त्याआधी या छानशा दिवसाची सुरुवात करूया या छानशा गाण्याने।

रसिक हो, आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संवाद साधत असतो. वेगवेगळ्या विषयांवर आपल्या गप्पा होतच असतात. आपण जरी प्रत्यक्ष भेटत नसलो ना, तरी आपण आपल्या नावाच्या आणि आपल्या आवाजाच्या माध्यमातून एकमेकांना ओळखत असतो, नाही का? म्हणजे तुम्ही प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा आपल्या प्रश्नमंजुषेमध्ये उत्तर देण्यासाठी म्हणून फोन करता, आपलं नाव सांगता, तेव्हा ते नाव आणि तो आवाज ऐकून आम्हाला सुद्धा ना अगदी कोणा परिचिताशीच बोलल्यासारखं वाटतं. तर हा जो बंध आपल्यामध्ये तयार झालेला असतो ना, त्याचा मुख्य दुवा असतो बोलणं. आता विचार करा, जर हे बोलणंच आपल्या आयुष्यातून वगळलं तर काय राहील आपल्या आयुष्यात? कल्पनासुद्धा करवत नाही ना. तर या बोलण्याविषयीच आज आपण बोलणार आहोत. त्या विषयावर नुकत्याच माझ्या पाहण्यात आलेल्या एका लघुपटाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी ऐकूया हे गाणं.

श्रोतेहो, मगाशी मी ज्या लघुपटाविषयी बोलत होते त्याचं नाव आहे यू मस्ट स्पीक. नाव इंग्रजी असलं तरी लघुपट हिंदी भाषेत आहे. आणि आज याच्याविषयी बोलायचं कारण म्हणजे आज आपण बोलतो आहोत बोलण्याविषयी, आणि हाच या लघुपटाचा मुख्य विषय. मला स्वतःला तरी ना या लघुपटाची ही छोटीशी कथा खूप भावली, म्हणून मग मला असं वाटलं की ती तुम्हा सगळ्यांना सुद्धा सांगावी. तर कथेची सुरुवात होते एका घरापासून. एक साधारण 70 आसपासचे गृहस्थ चेहऱ्यावर एक विचित्र निर्विकारपणा घेऊन बाल्कनीत फेऱ्या मारत असतात. घरात इतकी भयान शांतता की बाल्कनीत लावलेल्या आणि वाऱ्यांनी हलणाऱ्या त्या विंडचाइमचा आवाजसुद्धा कर्कश वाटावा. अचानक त्यांचं लक्ष समोरच्या बिल्डिंगकडे जातं. त्यांच्या समोरच्या फ्लॅटमधला लाईट विचित्र प्रकारे चालू बंद होत असतो, त्यामुळे साहजिकच त्यांचं लक्ष तिकडे जातं. 2 मिनिटात त्या घरातून एक तरुण त्याच्या बाल्कनीत येतो. वेगवान हालचाली करत तो तरुण बाल्कनीच्या कठड्याला धरून खाली वाकून बघायला लागतो. मग अचानक बाल्कनीच्या कठड्यावरून पाय टाकायचा प्रयत्न करायला लागतो. एव्हाना त्याच्या या हालचाली बघून त्या म्हाताऱ्या गृहस्थांच्या हे लगेच लक्षात येतं की तो तरुण जीव द्यायचा प्रयत्न करतोय, आणि त्यांच्याही नकळत ते तिथूनच त्याला थांबवण्यासाठी ओरडायला लागतात. त्या बिचाऱ्या तरुणाची चलबिचल चालू असते, म्हणजे जीव तर द्यायचा असतो पण हिंमतही होत नसते. आणि आपण इथून ओरडून काहीच होणार नाही हे लक्षात घेऊन ते गृहस्थ घाईघाईने आपल्या घरातून बाहेर पडून त्याच्या बिल्डिंगकडे जायला लागतात, कारण या घडीला बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा त्याचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं असतं.

ते म्हातारे गृहस्थ जीवाच्या आकांताने समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याच्या फ्लॅट समोर येतात, त्याचं दार वाजवतात, तो दार उघडतो सुद्धा, पण त्यांना बघून परत बंद करायला लागतो. आता मात्र ते आजोबा नेटाने जोर लावून ते दार उघडतात. आत येताच त्या तरुणाला सोफ्यावर बसवून त्याला अगदी हक्काने ओरडायला लागतात. तू हे काय करत होतास? जीव देत होतास का? ब्रेकअप झालं, नोकरी गेली म्हणून इतक्या क्षुल्लक गोष्टींसाठी जीव द्यायचा का? तुझ्या मागे तुझ्या बाबांचं काय होईल याचा विचार केलायस कधी? तू जाशील निघून, पण नंतर ते काय

0: करतील?
1: हळूहळू हे सगळं अगदी पर्सनल म्हणजे अगदी वैयक्तिक पातळीवर जायला लागलेलं असतं आणि ते त्या आजोबांना समजत सुद्धा नसतं.

परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे हे लक्षात येताच आजोबा थोडे भानावर येत शांत झाले. झालेल्या परिश्रमांनी खरं तर ते स्वतः थकले होते. तिथेच टेबलवर पडलेली पाण्याची बाटली उचलून पाणी पिण्याच्या विचारात असताना त्यांचं लक्ष त्या तरुणाकडे गेलं आणि आपल्यापेक्षा याला जास्त गरज आहे असं समजून त्यांनी ती बाटली त्याला दिली. मग त्याची समजूत काढण्याच्या उद्देशाने ते त्याला म्हणाले, बाळा, चढ उतार हे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. त्यासाठी कोणी जीव नाही देत, त्यावर दुसरे मार्ग सुद्धा असतात. आणि या जगात कुठलाच प्रॉब्लेम एवढा मोठा नाहीये ज्यासाठी तुला जीव द्यावा लागेल. एवढ्या वेळात त्या तरुणाच्या तोंडातून एकही शब्द आलेला नसतो. त्याला बोलतं करण्याच्या उद्देशाने आणि वातावरण थोडं हलकं फुलकं करण्याच्या हेतूने आजोबा दोघांसाठी कॉफी करतात. एकीकडे ते सतत त्याच्याशी बोलत असतात. शेवटी न राहून तो तरुण दोन शब्द बोलतो तेव्हा ते आजोबा भयंकर खुश होतात. अत्यानंदाने ते त्याला म्हणतात, शाब्बास, तुला बोलता येतं तर. बोललंच पाहिजे बाळा, आयुष्यात कितीही काहीही घडलं तरी बोलत राहिलं पाहिजे. यू मस्ट स्पीक.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते होते आजोबा त्या तरुणाला बोलतं करण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करत असतात, आणि इथेच येतो एक ट्विस्ट। इथे दाखवतात एक फ्लॅशबॅक ज्यामध्ये आत्महत्या करणारा तरुण एका डॉक्टरांसमोर बसलेला असतो। ते डॉक्टर त्या तरुणासमोर एक फोटो ठेवून पेशंटची माहिती देतात। ते पेशंट त्या डॉक्टरांचे प्राध्यापक असतात, अतिशय बोलघेवडे आणि दिलखुलास। पण परदेशात राहणारा त्यांचा एकुलता एक मुलगा एकाएकी आत्महत्या करतो। त्यावेळी असणाऱ्या पॅन्डेमिकमुळे त्यांना त्यांच्या लेकाचं शेवटचं दर्शनही घेता येत नाही, आणि तेव्हापासून ते आजोबा कोशात जातात, बोलायचेच बंद होतात। आपल्या या लाडक्या शिक्षकांची ही अशी अवस्था न पाहून ते डॉक्टर त्यांना बरं करायची जबाबदारी घेतात, आणि त्यांनी तरुणासमोर ठेवलेला फोटो असतो या आपल्या आजोबांचा। इथेच सगळं कोडं सुटतं। तो आत्महत्या करणारा तरुण, त्याचा आत्महत्येचा प्रयत्न, त्याचं न बोलणं, हे सगळं एक नाटक असतं त्यांनी आणि त्या डॉक्टरांनी मिळून केलेलं। कारण हे आजोबा आपल्या मुलाच्या आत्महत्येने गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः मूक झालेले असतात। त्यांना पूर्ववत करण्यासाठी केलेला हा सगळा बनाव असतो, आणि त्यात त्यांना 100% यश मिळतं।

100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. श्रोतेहो, आपण बोलत होतो यू मस्ट स्पीक या लघुपटाविषयी. तर या लघुपटाच्या तांत्रिक बाजूविषयी बोलायचं झालं तर आजोबांची भूमिका केली आहे ज्येष्ठ रंगकर्मी मोहन आगाशे यांनी, तर तरुणाची भूमिका केली आहे यश शहापूरकर यांनी, आणि डॉक्टरांची भूमिका केली आहे कवी गीतकार गुरु ठाकूर यांनी. आणि विशेष म्हणजे या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा स्वतः गुरु ठाकूर यांनीच केलंय. लघुपट अगदी 10 ते 12 मिनिटांचा आहे, पण त्यांना जो संदेश पोचवायचा आहे तो अगदी सही पोचवला गेला, यात काही शंकाच नाही. हल्लीच 10वी 12वीचे निकाल लागलेत, ज्यांना कमी मार्क मिळालेत किंवा अपयश आलंय त्यांच्या मनाची थोडी चलबिचल होतेच. त्यांचीच नाही तर आपल्या धकाधकीच्या आयुष्यात कधीतरी कुठल्या तरी गोष्टीचा मनावर ताण येतो. अशा वेळी व्यक्त होणं गरजेचं असतं. कोणाशी तरी बोलून आपल्या मनावरचा ताण हलका करणं फार महत्वाचं असतं. ताण काही काळ राहून निघून सुद्धा जातो, पण त्याच्या भरात जर काही आपल्या हातून चुकीचं पाऊल उचललं गेलं तर मात्र आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं.

श्रोतेहो, मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आपण बोलत होतो लघुपटाविषयी. यू मस्ट स्पीक नावाच्या या लघुपटाविषयी बोलत होतो आणि बोलणं हा त्यातला महत्त्वाचा उद्देश होता. तर आत्ता जे निकाल लागले त्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की हा खूप एक महत्त्वाचा संदेश आहे जो आत्ताच्या तरुण मुलांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोचायला हवा. आणि त्याच हेतूने मी ही कथा सांगितली, कारण कधी कधी असं होतं की निकाल अपेक्षित लागत नाही आणि मग पालक मुलांना रागा त्यांच्या भल्यासाठी असेल पण रागाच्या भरात काही बाही बोलून जातात आणि मग मुलं ते मनावर घेतात आणि मग जर का कुठे संवादाला जागा नसली, कुठे संवादाची एक कोणी व्यक्ती अशी नसली की जिच्याशी संवाद साधता येईल, तर मग ती मुलं काहीतरी टोकाचं पाऊल उचलू शकतात अशी शक्यता निर्माण होते. आणि त्यासाठी हा संवाद, हे बोलणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. एक या अनुषंगाने एक संकल्पना मी ऐकली, ती मला आत्ता अचानक आठवली, की परदेशांमध्ये अशा वेळेला मुलांची पालक आणि पाल्य यांची डेट अशी अरेंज करतात. म्हणजे काय, तर असं काही छोटंसं एखादं अपयश आलंय किंवा मार्क कमी मिळाले तर धडधड धडधड त्या मुलाला समोर उभं करून काहीतरी बोलून काहीतरी अपमानास्पद शब्द उच्चारण्यापेक्षा त्याला छान डेटवर घेऊन जायचं, छान जेवायला खायला घालायचं, कुठेतरी शांत ठिकाणी फिरायला न्यायचं आणि आपलं जे काही मत असेल, आता जे झालंय ते तर आपल्याला टाळता येणार नाहीये, जो रिझल्ट लागला आहे, जो निकाल लागला आहे तो तर आता आपल्याला बदलता येणार नाहीये, पण त्याच्या मागची कारणं काय आहेत, त्याचा पुढे जाऊन तुला कसं तुझं नुकसान होणार आहे, किंवा आता हे झालं गेलं ते झालं पण आता पुढे जाऊन तुला काय चांगलं करता येईल, हे सगळं त्या ठिकाणी शांत ठिकाणी जाऊन थोडं त्याच्या कलेने घेऊन बोललं तर त्याचा एक चांगला परिणाम मुलांच्या मनावरती पण होईल. आणि मला वाटते की हे असे गंभीर प्रश्न काही उद्भवणारच नाहीत.

उसाट्याचे वारे, डोक्यावरचे केस त्याने उडवून नेले सारे. येत नाही म्हणत ऐकू कान सोडून गेले, येत नाही म्हणत ऐकू कान सोडून गेले. वाक्यामधले थोडे थोडे शब्द त्याने नेले. चष्मा खराब का डोळे खराब काही कळत नाही, चष्मा खराब डोळे खराब काही कळत नाही. मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही. जेवण संपून दंताजींची पंगत उठली सगळी, जेवण संपून दंताजींची पंगत उठली सगळी. आणि जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवळी. कंप कंपनीचा संप करतात बोटे दाही, कंप कंपनीचा संप करतात बोटे दाही. कापत राहतो पायच नुसता, अंतर कापत नाही. अहो देहसदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे, देहसदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे. जुने लागे बांधे तरी आखडून वागतात सांधे. मन म्हणते कशाला या अर्थ असतो काही, मन म्हणते कशाला या अर्थ असतो काही. मान म्हणते तिन्ही त्रिकाळ नाही नाही नाही. ओबड धोबड फणसासारखे पिकत चालले क्षण, ओबड धोबड फणसासारखे पिकत चालले क्षण. आवाज झालाय पावरीसारखा शेवरीसारखे मन. एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे, एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे. डोक्यावरचे केस त्याने उडवून नेले सारे, डोक्यावरचे केस त्याने उडवून नेले सारे.

जसा गंध निघतो हवेचा प्रवासा, जसा गंध निघतो हवेचा प्रवासा, न कुठले नकाशे ना अनुमान काही।

संदीप खरे यांचं भाषेवर प्रभुत्व आहे हे तर निर्विवाद सत्य आहे, पण त्यांचा मानवी भावभावनांवर सुद्धा विशेष अभ्यास असावा असं मला नेहमी वाटतं। कारण ज्या सफाईदारपणे ते बालकविता लिहितात त्याच तरलपणे ते प्रेमकविताही लिहितात। त्यांनी लिहिलेलं विरहगीत हे प्रत्येक प्रेमभंग झालेल्या प्रेमवीराला आपल्यासाठीच लिहिलंय असं वाटतं। मनाला उभारी देणाऱ्या, ऊर्जा देणाऱ्या, आयुष्याचं सार सांगणाऱ्या अशाही त्यांच्या अनेक कविता आहेत। अशीच एक कविता दुःख येते, माझी विशेष आवडती कविता। ते त्यांच्या विशिष्ट शैलीत ही कविता अगदी उत्तमरित्या सादर करतात। मी आपला माझ्या परीने एक सादर करायचा छोटासा प्रयत्न करते। दुःख येते, दुःख येतेच, पुढचे दार उघडले नाही तर मागच्या दारातून, सांदीफटीतून, खिडक्या तावदानातून, अगदी पाणी गेलेल्या नळातून, पण दुःख येतेच। त्यापेक्षा सरळ पुढचे दार उघडून उराउरी भेटावे त्याला, चेहरा निरखावा त्याचा, दुःख झाले म्हणून काय झाले, तेही दमलेले असते युगांच्या प्रवासाने। छान आराम खुर्चीत बसवावं त्याला, त्याचा मूड पाहून ऑफर करावा एखादा चहा, कॉफी, एखादं ड्रिंक, काही आवडीची गाणी, गझल वगैरे लावू का विचारावं, रिलॅक्स करावं दुःखाला, रिलॅक्स करावं दुःखाला, परके पण मिटवून टाकावे लवकरात लवकर, आस्थेने विचारावे काय काम आहे, मी काही मदत करू शकतो का, आस्थेने विचारावे काय काम आहे, मी काही मदत करू शकतो का, ते गडबडेल, गोंधळेल, ते गडबडेल, गोंधळेल, कितीही आव आणला ना तरी दुःख बरेचदा दुर्बळच असते, पण ते जाणवू देऊ नये, मान ठेवावा त्याचा, आदराने नाही प्रेमाने करावी विचारपूस, आदराने नाही प्रेमाने करावी विचारपूस, नजर भिरभिरत असेलच त्याची, नजर भिरभिरत असेलच त्याची, शेवटी न राहून विचारेल असते, जरा घर पाहू का तुमचं, पाहू द्यावं, पाहू द्यावं, रिलॅक्स असावं आपण। वेळच्या वेळी कर भरलेल्या आणि डर नसलेल्या यजमाना घरी उगाचच आयकरवाल्यांची धाड पडते तेव्हा तो राहतो तसे रिलॅक्स राहावे आपण। घराचा काना, कोपरा, भिंती, जमीन, छप्पर सारे तपशील धुंडाळत राहील दुःख। घराचा काना, कोपरा, भिंती, जमीन, छप्पर सारे तपशील धुंडाळत राहील दुःख, सुखाचा शेवटचा कण जप्त केल्याशिवाय व्यापू शकत नाही तुम्हाला दुःख। दुःखाला दुःख त्याचं असतं, दुःखाला दुःख त्याचं।

0: असतं, दुःखाला भय त्याचं असतं, गांगरून गेलेले असते दुःख. तुमचा साधा शांत चेहरा पाहून कळत नसते त्याला समन्स बजावावे का नाही. तुमचा साधा शांत चेहरा पाहून कळत नसते त्याला समन्स बजावावे का नाही. अर्धवट खात्रीने ते जप्त करू बघते तुमचे जग, पण ते जमत नाही त्याला, जमत नसतेच. ते जमत नाही त्याला, जमत नसतेच. मग उतरलेल्या चेहऱ्यांनी आले तसे निघून जाते दुःख. जाताना मनात एक कोडे घेऊन जाते, इतका तपशीलवार छापा मारूनही तुमच्या डोळ्यात लपलेले निरंजन निरागस सुख त्याला सापडलेले नसते. दुःख येते, दुःख येतेच, येऊ द्यावे, काही बिघडत नाही.
1: गाडी सुटली रुमाल हल्ले, गाडी सुटली रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकनवले. गाडी सुटली रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकनवले. गाडी सुटली पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले. गाडी सुटली हातामधूनी हात कापरा तरी सुटेना. गाडी सुटली हातामधूनी हात कापरा तरी सुटेना. अंतरातली ओली माया तुटू दे म्हटले तरी तुटेना. कारे इतका लळा लावणी नंतर मग ही गाडी सुटते. कारे इतका लळा लावणी नंतर मग ही गाडी सुटते. डोळ्यां देखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते. गाडी गेली फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला. गाडी गेली फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला. गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला. गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा

श्रोतेहो, संदीप खरे यांच्याविषयी आणि त्यांच्या गाण्यांविषयी आपण बोलतोय, तर त्यांचं असं एक गाणं जे जेव्हा जेव्हा ऐकू येईल तेव्हा तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला किंवा ज्याला ते समजेल त्याला रडल्याशिवाय राहत नाही, त्याला रडवल्याशिवाय राहत नाही. दूरदेशी गेला बाबा हे एकट्या पडलेल्या आई वडील कामावर गेल्यानंतर घरी एकट्या पडलेल्या मुलाची व्यथा सांगणारं हे बालगीत जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा त्याच वेळेला पालकांची सुद्धा काही बाजू असू शकते ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि ती पालकांची बाजू, ती पालकांची व्यथा मांडणारं असं हे गीत. आणि हे मला असं वाटते की हे गाणं लावल्याशिवाय हा आपला कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. ऐकूया दमलेल्या बाबाची कहाणी.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी।

अजून आठवतं, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं।

101 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि कार्यक्रम सुरू होता युवा तरंग. आपण आज कवी संदीप खरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची गाणी, त्यांच्या कविता यांचा आस्वाद घेत होतो. मला वाटतंय अशी गाणी आणि अशी कवितांची मैफिल अजून कितीही काळ रंगू शकते, पण आता घड्याळ आपल्याला खुणवायला लागलंय. युवा तरंगमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. ठीक 12 वाजता आपली पुन्हा भेट होणार आहे रंजक सफर या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा FM गोल्ड.

0: FM Gold, खरा सोना।
1: श्रोतेहो नमस्कार। 101.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर। आणि अर्थातच रंजक सफरमध्ये मी असणार आहे तुमच्याबरोबर, तुमची मैत्रीण आदिती गाळे। रंजक सफर कार्यक्रमामध्ये आज आपण सफर करणार आहोत एका प्रसिद्ध संगीतकाराची, कारण आज आहे प्रतिभावंत संगीतकार, गीतकार, गायक आनंद मोडक यांचा जन्मदिवस। त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून आपण आज अर्थातच त्यांच्या सांगीतिक प्रवासाची रंजक सफर करणार आहोत। तर सुरुवात करूया या छानशा गाण्याने।

श्रोतेहो, आनंद मोडक यांचा जन्म 13 मे 1951 रोजी अकोला इथे झाला आणि त्यांचं संपूर्ण बालपण हे चाळीत गेलं, जिथे मराठी माणसं खूप कमी होती, अमराठी लोक तिथे जास्त होते, आणि तरीही त्यांचं मराठी भाषेवर असलेलं प्रभुत्व ही विशेष गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि रेडिओशी, आकाशवाणीशी त्यांचं एक खूप जवळचं नातं होतं, कारण एका मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं की अकोला हे काही फार मोठं शहर नव्हतं, त्याच्यामुळे कलेच्या दृष्टीने एखादा कलाकार जर का असेल तर त्याला तिथे पोषक असं काही मिळत नव्हतं. पण रेडिओ चाळीत पहिल्यांदा त्यांच्या कोणाच्या तरी घरी आला आणि मग तिथून रेडिओ ऐकायला लागून, आकाशवाणी ऐकायला लागून त्यांना हळूहळू त्या क्षेत्रामधलं ज्ञान मिळायला लागलं. आणि ते असं म्हणायचे की रेडिओ हा माझा पहिला गुरु आहे, कारण पुढे जाऊन जे संगीत क्षेत्रामध्ये मी काम केलं आणि जो मी अभ्यास केला त्याची सुरुवात मला आकाशवाणीने करून दिली.

श्रोतेहो, जसं मी मगाशी म्हणाले, आनंद मोडक यांचा जन्म अकोल्यामध्ये झाला, त्यामुळे त्यांचं अर्थातच प्राथमिक शिक्षण हे अकोल्यातच झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी म्हणून ते पुण्याला आले आणि पुण्याला आल्यानंतर मात्र त्यांना त्यांच्या सांगीतिक क्षेत्राच्या दृष्टीने जे पोषक वातावरण हवं होतं ते मिळालं. अर्थात तो सगळा प्रवास काही सोपा नव्हता, कारण शिक्षणासाठी आणि राहण्या जेवण्यासाठी म्हणून जे पैसे घरखर्चाला म्हणून ठेवलेले जे पैसे असायचे ते पैसे वाचवून त्याच्यामधून काहीतरी जुगाड करून आनंद मोडक हे अनेक संगीत स्पर्धा ऐकायला अनेक कार्यक्रम ऐकायला जायचे आणि त्याच्यामधून त्यांनी याला वेळच लागतं असं मी म्हणू शकते, कारण हे संगीताचं वेळ आहे की सायकलसुद्धा म्हणजे प्रवासाला म्हणून लागणारी सायकलसुद्धा त्यांनी घेतली नाही, कारण ती सायकल मेंटेन करायला त्याच्यामध्ये हवा भरायला जो खर्च लागेल तो खर्चसुद्धा वाचवता येईल आणि सांगीतिक काहीतरी करण्यासाठी म्हणून तो पैसा वापरता येईल असा विचार तेव्हा त्यांनी केला. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती पुण्यात आल्यानंतर त्यांची सांगीतिक कारकीर्द हळूहळू चालू झाली, नाटकांमधून त्यांना संगीत दिग्दर्शनाची वगैरे कामं मिळायला लागली आणि मग त्यांना मिळाला त्यांचा पहिला चित्रपट ज्याचं नाव होतं 22 जून 1897 असं चित्रपटाचं नाव होतं. आणि या चित्रपटाला संगीत दिल्यानंतर मात्र त्यांनी अजिबात मागे वळून बघितलं नाही.

आनंद मोडक यांना पहिला चित्रपट मिळाला 22 जून 1897. आता या चित्रपटामध्ये जे संगीत द्यायचं होतं तो प्रसंग असा होता की एका मुलीचं नहाण आणि त्या नहाणाच्या प्रसंगाचं गाणं होतं आणि त्याला संगीत द्यायचं होतं. तर अशा वेळेला प्रतिभा जी आपण म्हणतो ती कशी दिसते, तर 1897 असं जर का चित्रपटाचं नाव आहे तर अर्थातच ते त्याला जे संगीत द्यायला लागेल ते त्या काळातलं वाटलं पाहिजे, त्या काळाला शोभलं पाहिजे असा विचार करत असताना त्यांना अचानक आठवलं त्यांचं गाव. त्यांच्या लहानपणी जिथे देवळामध्ये पहाटे काकड आरती असायची आणि बायका पहाटे उठून काकड आरतीला जाऊन ज्या ओव्या किंवा जी गाणी ज्या चालीत म्हणायच्या ती चाल त्यांच्या डोक्यात घुमायला लागली आणि त्यांनी विचार केला की ह्या काळामध्ये असं वेगळं कुठलं संगीत असणार. तर देवाशी संबंधित, देवळांशी संबंधित किंवा ह्या ज्या आरत्या, ही जी गाणी देवासाठी म्हटली जातात, तर ह्याच चालींचा संदर्भ त्या काळामध्ये असणार आणि असा विचार करून त्यांनी त्या काकड आरतीमध्ये जी गाणी ऐकली होती त्याचा संदर्भ घेऊन त्या काळाला साजेसं असं अशी चाल बांधली आणि ते गाणं उत्तमरित्या संगीतबद्ध केलं. तर मला वाटतं की ही प्रतिभा म्हणतात ती हीच असते, कारण कलावंत त्याला या सगळ्या गोष्टी अशाच आजूबाजूच्या कुठल्या तरी ह्याच्यातून आणि हे निरीक्षण आहे अर्थात, पण हे सुचणं ही सुद्धा प्रतिभाच आहे, नाही का?

सांगितल्याप्रमाणे पहिला त्यांना चित्रपट मिळाला 22 जून 1897 आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर अनेक नाटकं अनेक चित्रपट त्यांना मिळत गेले. त्यापैकीच एक गाजलेला चित्रपट म्हणजे कळत न कळत. अर्थात तो चित्रपट गाजला त्याच्यामधली सगळी गाणी सुद्धा खूप प्रसिद्ध झाली. तर या चित्रपटाच्या या चित्रपटाला संगीत देतानाचा एक रंजक किस्सा आनंद मोडक यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितला होता. तो असा की कळत न कळत च्या वेळेला त्याच्या दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांनी त्यांना सांगितलं की आपल्याला अशोक सराफांवर चित्रित होणारं एक गाणं करायचं आहे. तर आनंद मोडक म्हणाले की हो ठीक आहे करूया. तर मग त्यांनी विचारलं की कोण म्हणेल मग गाणं, कोण असेल गायक. तर आनंद मोडक म्हणाले की अशोक सराफच. तर स्मिताताईंनी विचारलं की हो तो स्क्रीनवर म्हणेल पण प्रत्यक्षात गाणार कोण आहे. तर म्हणे अशोक सराफच गाईल. तर स्मिता तळवलकरांनी त्यांच्यावरती पूर्ण विश्वास दाखवला आणि त्यानंतर जेव्हा ही गोष्ट अशोक सराफांना समजली तेव्हा त्यांनी विचारलं की तुला खरंच असं वाटतंय का की मला जमेल. तर आनंद मोडक म्हणाले की हो जमेल, मला खात्री आहे तुला चांगलं जमेल. तर त्याच्यावरती अशोक सराफांनी विचारलं की तुला एवढी खात्री कशी काय, तू एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस. तर त्यावर आनंद मोडकांनी सांगितलं की एका चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान मी तुला एका गाण्यामध्ये हसताना ऐकलं आणि ते तू खूप तालात आणि लयीत हसलास. त्याच्यावरून मला समजलं की तुला ताला आणि सुराची जाण आहे आणि तू उत्तमरित्या गाऊ शकतोस. आणि या विश्वासावरती त्यांनी ते बालगीत लिहिलं स्वतः आणि अशोक सराफांकडून ते गाऊन घेतलं. अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते गाणं कळत न कळत या चित्रपटातलं, नाकावरच्या रागाला औषध काय. ऐकूया.

श्रोत्या 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर. आपण संगीतकार आनंद मोडक यांच्या गाण्यांविषयी बोलतोय, त्यांची गाणी ऐकतोय. तर अशीच आपण अजून पुढे काही गाणी ऐकणार आहोत, पण आता सध्या वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नमंजुषेकडे वळायची. तर आपला आजच्या ह्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी विचारते, संगीतकार आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट कोणता, त्याचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते, संगीतकार आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट कोणता. आणि आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा STD कोड आहे. मला लवकरात लवकर तुमची उत्तरं कळवा.

श्रोतेहो, आपण बोलत होतो आनंद मोडक यांच्याविषयी. तर त्यांनी अनेक प्रकारची गाणी केली, त्यांनी अनेक प्रकारच्या कवितांना चाली दिल्या आणि त्यांना प्रयोगशील संगीतकार म्हणून एक विशेष ओळख होती. कारण त्यांना प्रयोग करायला आवडायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कविता यांच्यावरती ते खूप जास्त प्रयोग करायचे, अर्थात ते यशस्वी व्हायचेच. आणि अशा अनेक प्रेमगीतं त्यांनी केली आणि विशेष त्यांचा भर असायचा तो नैसर्गिक निसर्गाच्या कवितांवरती, निसर्गाच्या गाणी. आपण खूप आपण सुरुवातीला सुद्धा त्यांचं गाणं ऐकलं, जाई जुईचा गंध मातीला. तर अशी ही अक्षरशः मातीचा वास असणारी अशी ही छान निसर्ग कविता, म्हणजे निसर्गाची गाणी त्यांनी खूप केली आणि खूप भावनाविवश आणि तरल अशी गाणी केली. पण त्याचबरोबरीने त्यांनी एक लावणीसुद्धा केली आणि अतिशय प्रसिद्ध आहे ती लावणी, ऐकूया आपण.

श्रोतेहो, आपण प्रश्नमंजुषेमध्ये प्रश्न विचारला होता, आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट मला सांगायचा आहे. आपल्याकडे अजूनही थोडा वेळ आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. तर आपण बोलत होतो आनंद मोडक यांच्याविषयी आणि त्यांच्या प्रयोगशीलतेविषयी. तर त्यांनी अनेक प्रयोग केले, अनेक प्रकारची गाणी त्यांनी केली, असा कुठलाही बाज त्यांनी ठेवला नाही की ज्यामध्ये त्यांनी काम नसेल केलं. जसं मी आत्ता म्हटलं की आपण एक आत्ता लावणी ऐकली त्यांची, तसंच अजून एक गाणं आहे रमा माधव या चित्रपटामध्ये मंगळागौरीच्या खेळांवरती, मंगळागौरीच्या प्रसंगी एक गाणं होतं, तर ते त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. ते गाणं आपण ऐकूया आणि तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही मला आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता.

श्रोत्याहो, आपण प्रश्न विचारला होता आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट कोणता, तर आता मी त्याचं आधी उत्तर देते आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे, काहींनी प्रयत्न केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 22 जून 1897. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता 22 जून 1897. आणि योग्य उत्तर दिलेल्या श्रोत्यांची मी नावं सांगते. शुभांगी कारेकर, गायत्री वैशंपायन, शुभलक्ष्मी मस्तकार, काशीनाथ क्रमवंत, मिलिंद टिपणीस आणि शेखर जळगावकर यांनी. त्याबद्दल आपलं उत्तर बरोबर आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि आता आपण लगेचच आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न, मी तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं होतं युवा तरंगच्या वेळेला की तुम्ही हा कार्यक्रम नीट ऐका, कारण प्रश्नमंजुषेमध्ये मी त्यातलाही एक प्रश्न घेणार आहे. तर आता आपला दुसरा प्रश्न असा आहे की सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या जोडीनी, या कलाकारांच्या जोडीनी जो कार्यक्रम केला आयुष्यावर बोलू काही, तर तो कार्यक्रम कोणत्या साली सुरू केला, पहिला कार्यक्रम कोणत्या वर्षी त्यांनी मंचावरती आणला, या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक मी पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 34 आणि 45 15 41 35.

0: श्रोतेहो, आपण आनंद मोडक यांच्या संगीत प्रवासाविषयी बोलत होतो, पण त्याआधी आपला प्रश्नमंजुषेतला दुसरा प्रश्न मी विचारला होता, तर मी तो प्रश्न पुन्हा एकदा सांगते की संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या कलाकारांच्या जोडीने आयुष्यावर बोलू काही नावाचा कार्यक्रम सुरू केला. तो ज्या वर्षी पहिल्यांदा मंचावर आला ते साल आपण मला सांगायचं आहे. आणि आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी एसटीडी कोड आहे 022. तर आपण बोलत होतो आनंद मोडक यांच्याविषयी, त्यांच्या प्रयोगशीलतेविषयी. तर जसं आपण लावणी बघितली, जसं आपण मंगळागौरीचं गाणं ऐकलं, तसंच एक गाणं अजून आहे एलिझाबेथ एकादशी नावाचा, हल्लीच एक चित्रपट येऊन गेला. त्या चित्रपटामध्ये लहान मुलांनी म्हटलेलं आणि लहान मुलांवरच चित्रित झालेलं असं एक छानसं गाणं ऐकूया. तोपर्यंत तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी वेळ आहे.
1: एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

0: ती इंग्लंडची राणी होती.
1: नाही नाही, त्याचा अर्थ काय?
0: टिकाऊ.
1: टिकाऊ?
0: ती राणी खूप वर्ष टिकली ना.
1: ही पण टिकेल. माऊली बांगड्या घ्या.

श्रोतेहो, आपण प्रश्नमंजुषेमधला दुसरा प्रश्न असा विचारला होता की सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या जोडीनी आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम कोणत्या साली कोणत्या वर्षी सुरू केला, आणि त्याचं उत्तर आहे 2003 साली आयुष्यावर बोलू काहीचा पहिला कार्यक्रम मंचावरती आला. आणि योग्य उत्तर दिलेलं आहे दीपाली विचारे, गायत्री वैशंपयन, सुनीता व्यवहारे, शिल्पा तोडणकर, मिलिंद टिपणे, शुभलक्ष्मी मस्तकार, वैदेही बेर्डे आणि हेमलता थोरात यांनी. त्या सगळ्यांचे खूप खूप खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि याबरोबरच आज आपल्याला आता इथेच थांबायची आपली वेळ झालेली आहे. दुपारी ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र आपण ऐकू शकता. आणि आजच्या या कार्यक्रमातून मला आदिती काळेला रजा द्या. काळजी करू नका, काळजी घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. नमस्कार.

ही इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थमंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगिओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचारविनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम मधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला. 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CBI पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची CBI अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी
प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र

यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विकास पुरंदरे यांनी केलेली आहे. ऐकूया विजय कुमार संत यांनी सतारीवर वाजवलेला राग गौड सारंग सुरुवातीला आणि त्यानंतर पिलू धून.

0: विजय कुमार संत यांनी सतारीवर वाजवलेला सुरुवातीला राग गौड सारंग आणि आत्ता शेवटी आपण पिलू धून ऐकत होतात. त्यांना तबल्याची साथ विकास पुरंदरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्याहो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही
3: सूरगौरव संध्या.